उन्हनि खे वणंदो ज़रूरु आहे ऐं जेकॾहिं कोई प्यारु हुनखे ॾींदो या न ॾींदो पर हुनखे पंहिंजी ज़िंदगी जा जेके तौर तरीक़ा आहिनि उहे बहितरु लॻंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजे पीढ़ी प्यारनि जो प्यारु तमामु सुहिणो लॻंदो आहे ऐं जेको आहे सो वधीक हिन गाने ॿुधूं था त गाने वारो छा थो चए।